सचे तेरे खंड, सचे ब्रह्मण, सचे तेरे लोह, सचे आकार, सचे तेरे करण सर्व विचार, सच्चा तेरा अमृत, सच्चा दीवान, सच्चा तेरा हुकुम, सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म, सच्चा निशान।